ओले चाहिँ जङ छ तुन टुम हिन्दी फिल्म लौ न फल्तु डबल धमाल ले कमाल धमाल मलामाल फिल्म ला कन गाइ थाखौ ते एन या आकाशवाणी आइजोल टंगा पान छवा अनि हे आकाशवाणी आइजोल अनि चमदार सोम पखत नि या तुना चुआन चनसिन लंगसार जवाली लंगाइ थांग उ निकुम जुलाइ थातो पचंगा चान मिजोरम राल चानते मिटनो तेले कुजथा लाखना बायोमेट्रिक एनरोलमेंट छु जोफेल चेपनि चुंगिन ना हि चोल सनरी अनि होम डिपार्टमेंट हाउ तो जे सोइदानिन सियार पुइले इलेक्टोरल रोल स्पेशल इंटेंसिव रिविजन एसआईआर बॉय पुया मिजोरम डिस्ट्रिक्ट इन सरकार ने थोकते अन बॉय वांगलाइ ने वांगिन राल चानते बायोमेट्रिक एनरोलमेंट कल पुइ हि ति हले थे अनि लवा चोलकार मसलम चंगखाना दिन हुन हे लंगाइ दे ओरेंगा म्यानमार चंगरा तलान मी सिंह हि सांगक्वा जसरे सोम हि पसरे जिंगरा tanmi singhi sangkwa somli pasari te biometric enrollment to zo anito a chu chu zazel somkwa pasari point somsari pakhatani ya district som pakhat zinga district paruk aizol champhai lunglei mamit khozol le saitol district chuan anzo fel to a sertip district yan zazel somkwa pakwa point pariat paruk anzo to a kolasip district in zazel somkwa paruk points pakhat panga zo to in longtlai district po in zazel somkwa panga point pariat pathuman zo to ani Myanmar Ratlan om tamber palina Ratlan sangthum somsari panga omna siaha district yan zazel somret pariat point paruk pani chau an lezawa Ratlan zaruk somni pani chau omna na thial district yan zazel somkwa point panga pakhat an zo to ani Bangladesh Ratlan te biometric enrollment po zo fel nai ani to a zirtom ni theng khan Bangladesh tanga Mizoram Ratlan mi sangkhat zali somret pani izinga sangkhat zali somli pasare te biometric data chu khon ani to a zazela somka pasare point somruk pali tling to ani Bangladesh Chittagong Hill Tracks tanga Ratlan lo lut om tamber na Longtai district om mi sangkhat za somruk pali zinga mi sangkhat za somni pakwa zazela somka ruk point pakwa pakwa te biometric enrollment ti to ania ti zo thwai be se ani Bangladesh Ratlan di Sertip district ka zan hi somthum panga Lunglei district ta somsari panga le Aizawl district ka pasari anom ve a anni ho biometric enrollment hi ti fel ani na rei to a Longtai district hi Myanmar Ratlan omtamber.tu na ani awangin na akal chak theilo nia thudon ani chuti zong chu tuna ta na chinchin langsar zual kan puan the che chu ani hei akashwani aizol ni people zai hun kan lo theng le ta tunchuma hian zofa cultural club le ramhun south cultural club design kan ngai tha anga kan hun te chan nan chuan zofa cultural club ten zia lung nau oi hlan sak ilo ngai thang u